0: नेपाल सरकार विज्ञापन बोर्ड.
1: पान मिठो जर्दावाला हामी त मान्छे मर्दावाला.